0: मेरा भारत FM.
1: इदम मम भारत FM.
2: This is my भारत FM.
3: हे आहे माझे भारत FM.
4: ये है मेरा भारत FM.

0: मेरा भारत FM.
1: इदम मम भारत FM.
2: This is my भारत FM.
3: हे आहे माझे भारत FM.
4: ये है मेरा भारत FM.